आनंद गुण निदान, आनंद गुण निदान, गुरु गरीब निवाज, गरीब निवाज, गरीब निवाज।